है प्यार तू गोरे भैया तो बेवार तू, इसलिए तू इतना उदास सुखे सुखे हूँ।